आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण।

0: मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय होईल. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे. जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तसं त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू.
0: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यात आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलंय. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत असे निर्देश देण्यात आलेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनाला अनुसरून याबाबतच्या प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलाय. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यामाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर

0: संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसानान ओबारुफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पोनपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका हिनं नाओमी ओसाका हिच्यावर 7-5, 6-3 अशी सहज मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आता तिचा सामना डायना श्नायडर हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम यानं अलेजांद्रो ताबिलो याच्यावर थेट सेट्समध्ये विजय मिळवलाय. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. मेणाच्या स्वरुपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. येत्या 4-8 जून दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आजपासून विशेष पोर्टल कार्यान्वित झालंय. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत याआधीच मिळवली त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील असं यात म्हटलंय. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई सुरत आणि अंकलेश्वरमध्ये 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठादार या व्यवहारांचे मध्यस्थ मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: भी शामिल है निश्चित रूप से इस प्रोग्राम को सखाओं का प्यार भी इस प्रोग्राम को मिलता है और हमारे सखा बहुत लंबी तादाद में सुना करते हैं. एक श्रोता ने लिखा है कि कभी उलझा

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी वय, भाषा, प्रदेश, व्यवसाय आणि काळ यांच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला जोडते. आता ही भावना म्हणजे नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणींची ओढ. कधी अचानक एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि आपण क्षणात 10-15 वर्ष मागे पोहोचतो. कधी शाळेच्या वहीत ठेवलेला एखादा जुना फोटो सापडतो आणि मन नकळत त्या दिवसांमध्ये हरवून जातं. कधी एखाद्या जुन्या मालिकेचं शीर्षक गीत ऐकलं की घरातील जुना टीव्ही, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, अभ्यासाची धावपळ आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये केलेली मज्जा, सगळं कसं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. मित्रांनो, आपल्या जीवनात भूतकाळ संपून गेलेला असतो पण त्याच्या आठवणी मात्र आपल्यात कायम जिवंत असतात. त्या आठवणी केवळ घटनांची नोंद नसते, त्या आपल्या भावना, आपले अनुभव, आपले नातेसंबंध आणि आपली ओळख ह्यांचाही एक भाग बनलेल्या असतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादी जुनी गोष्ट पुन्हा भेटते तेव्हा आपण केवळ ती गोष्ट आठवत नसतो तर त्या काळातील स्वतःलाही पुन्हा भेटत असतो. मंडळी, मानसशास्त्र सांगतं की नॉस्टॅल्जिया ही फक्त भावनिक कमकुवतपणाची किंवा भूतकाळात अडकून राहण्याची अवस्था नाहीये. उलट अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की जुन्या आनंददायी आठवणी या माणसाला मानसिक स्थैर्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकदही देतात. जेव्हा वर्तमान काळात तणाव वाढतो, भविष्य अनिश्चित वाटतं किंवा एकटेपणा जाणवतो तेव्हा मन नकळत त्या काळात वळतं जिथे सुरक्षितता, आपुलकी आणि निरागसता होती. म्हणजे बघा ना, बालपणातल्या आठवणी एवढ्या खास का असतात? कारण त्या काळात आपण जगाला पहिल्यांदा अनुभवत असतो. पहिला मित्र, शाळेचा पहिला दिवस, पहिली स्पर्धा, पहिल्यांदा मिळालेलं बक्षीस, पहिली सहल, पहिला पाऊस, पहिला सायकल चालवण्याचा अनुभव, प्रत्येक गोष्ट नवीन असते म्हणून त्या काळातील भावना अधिक तीव्रतेनं मनात कोरल्या जातात. मित्रांनो, आजच्या तरुण पिढीला अनेक सुविधा उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल एंटरटेनमेंट, सोशल मीडिया, म्हणजे जग अक्षरशः हाताच्या तळव्यावर आलंय. पण या सगळ्या प्रगतीमध्ये अनेकदा मनाला शांतपणे जगण्याची, क्षण अनुभवण्याची आणि साध्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी कमी होताना दिसते. म्हणूनच अनेक तरुण आज स्वतःच्या बालपणाची आठवण काढून भावूक होतात, कारण त्यांना जाणवतं की त्या काळात स्पर्धेपेक्षा मैत्रीचं मोल जास्त होतं, प्रदर्शनापेक्षा अनुभव घेणं हे अधिक महत्वाचं होतं आणि तुलना करण्यापेक्षा आनंद साजरा करण्याची वृत्तीही अधिक होती. मित्रांनो, एखादं जुनं गाणं आपल्याला इतकं भावतं की आपण ते ऐकलं तरी भावनिक होतो. का बरं होत असेल असं? तर याचं उत्तर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत तडलंय. संगीत आणि स्मृती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो तेव्हा मेंदूमध्ये केवळ संगीत प्रक्रिया होत नाही तर त्या गाण्याशी संबंधित आठवणी आणि भावना देखील सक्रिय होतात. त्यामुळे एखादं गाणं ऐकताना आपल्याला केवळ शब्द किंवा सूर आठवत नाहीत तर त्या गाण्याच्या काळातील संपूर्ण वातावरण आठवतं. मग कदाचित एखाद्या उन्हाळा सुट्टीत हे गाणं आपण ऐकलेलं असू शकतं किंवा एखाद्या मित्रासोबतचा खास क्षणही त्याच्याशी जोडलेला असू शकतो किंवा घरातील एखादी व्यक्ती ते गुणगुणत असेल. म्हणूनच संगीत हे काळाच्या पलीकडे जाऊन भावनांना जोडण्याचं काम करतं.

मंडळी, तुम्हाला जुन्या मालिका आणि कार्यक्रम आठवतात का? ह्या मालिका आणि कार्यक्रमांबाबतही हेच घडतं की आज मनोरंजनाच्या हजारो पर्यायांमध्ये आपण हरवून जातो. पण एक काळ असा होता की संपूर्ण कुटुंब एका ठराविक वेळी टीव्ही समोर बसायचं, एकत्र हसणं, एकत्र रडणं, कथानकांवर चर्चा करणं हे अनुभव सामूहिक होते. म्हणूनच त्या कार्यक्रमांची आठवण म्हणजे केवळ मनोरंजनाची आठवण नसते, तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेची आठवण असते. पण मित्रांनो, नॉस्टॅल्जियामध्ये एक विलक्षण विरोधाभास आहे. तो आपल्याला आनंदही देतो आणि थोडंसं दुःखही देतो. आनंद यासाठी की आपण सुंदर क्षण पुन्हा अनुभवतो, आणि दुःख यासाठी की तो काळ परत येणार नसतो. पण याच मिश्र भावनेमुळे नॉस्टॅल्जिया इतका प्रभावी ठरतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य बदलतं, काळ पुढे जातो, पण अनुभवांचं सौंदर्य हे कायम राहतं. मित्रांनो, आज अनेकांना वाटतं की त्यांचं जीवन इतरांच्या तुलनेत मागे पडलंय. सोशल मीडियावरील यशोगाथा, करिअरची स्पर्धा, आर्थिक दबाव आणि सतत काहीतरी मोठं साध्य करण्याची अपेक्षा यामुळे मनावर ताण निर्माण होतोय. अशा वेळी बालपणीच्या आठवणी आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतात. त्या सांगतात की जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण हे अनेकदा साधे असतात. मित्रांसोबतचा खेळ, आईच्या हातचा डबा, शाळेतील गप्पा आणि पावसात भिजणं, इतकंच काय वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात बसणं, हे सगळे क्षण अत्यंत अमूल्य आहेत. मंडळी, नॉस्टॅल्जिया हा आपल्याला भूतकाळात अडकवण्यासाठी नसतो, तो आपल्याला वर्तमान समजून घेण्यासाठी असतो. तो सांगतो की आपण किती दूर आलोय, किती संकट पार केली आहेत आणि किती बदल अनुभवलेत, आणि तरीही आपल्यातला तो निरागस, स्वप्नाळू आणि आशावादी माणूस अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या जुन्या आठवणी जपायला हव्यात, जुन्या मित्रांशी संपर्क ठेवायला हवा, कधीतरी जुनी गाणी ऐकायला हवीत आणि जुन्या फोटोंकडेही पाहायला हवं. आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांना विसरता कामा नये, पण त्याचवेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की उद्याचा नॉस्टॅल्जिया आज निर्माण होतोय. आज जे क्षण आपण जगतोय तेच काही वर्षांनी आपल्या आठवणींचा खजिना बनणार आहेत. म्हणून भूतकाळावर प्रेम करणं, वर्तमान जगायला शिकणं हे आपल्याला समजलं पाहिजे. जुन्या आठवणींमधून प्रेरणा घेतली पाहिजे, पण नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी सतत कार्यरतही असलं पाहिजे. कारण जीवनाचं खरं सौंदर्य हे केवळ मागे वळून पाहण्यासाठी नाही, तर आठवणींचा हात धरून पुढे चालण्यात आहे. आणि कदाचित म्हणूनच नॉस्टॅल्जिया आपल्याला एवढ्या खोलवर स्पर्श करतो, कारण तो आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या लोकांशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःशी पुन्हा एकदा जोडतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताभिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळं त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करायची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलाय. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयांप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे.

तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राज्यातल्या रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या प्रकल्पांसाठी AIIB आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रत्येकी 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य 2 टप्प्यात घ्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णूदेव बर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरचा आणखी एक बोगदा आज यशस्वीरित्या पूर्ण झाला. 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या या बोगद्याचं खोदकाम डहाणू तालुक्यात आंबेसरी गावात पूर्ण झालं. या मार्गाच्या बोईसर ते वापी या भागातले 3 महत्वाचे बोगदे गेल्या 5 महिन्यात पूर्ण झाले असल्याचं राष्ट्रीय उच्चवेग रेल्वे महामंडळानं म्हटलंय. प्रकल्पात एकूण 8 बोगदे खणण्यात आले, त्यातले 7 पालघर जिल्ह्यात आहेत तर 1 गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 तासात पार होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं नांदेड जिल्ह्यात मुदखेड तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला. कर्जमाफी, कांद्याला हमीभाव आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करायचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. त्याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षदकुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातला कॅट्स म्हणजेच कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी लष्करी सेवेत दाखल झाली. यात 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या विशेष बँड पथकानं वाजवलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत प्रशिक्षणार्थींच्या तुकडीनं संचलन करून उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा उपस्थित होते. मुंबईत वीजपुरवठा अखंडित करण्याच्या दृष्टीनं बेस्ट उपक्रमानं 20 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केलाय. केबल दुरुस्त्यांमुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची व्यवस्था केली जाणार असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. त्यानुसार सुरुवातीला 690 कामगारांची भरती केली जाईल. त्याशिवाय डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि एरियल लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. वीज पुरवठ्यासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी ताडदेव इथं नवीन दुरुस्ती नियंत्रण केंद्र सुरू केलं जाणार आहे. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गानं येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याकरता 3,000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी

0: महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. नाशिक शहर परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ओझर, निफाड, सुरगाणा तालुक्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरगाणा इथं वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तमिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलंय. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍपचा इच्छित हो 558 किलोहर्ट्स अर्थात 567.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपवरही आम्ही आपल्या सोबत आहोत. श्रोते संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्रजाईल 5 जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गाने प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या. देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं. त्यात सुसूत्रता आली. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला. या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, या 12 वर्षांमध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात. आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही. सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात. देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली. या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ज्ञ भूषण मर्दे सांगतायत.
1: गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणार आहे. कारण एकेकाळी फ्रजाईल 5 इकॉनॉमी असा भारताचा उल्लेख होत असे. मॉर्गन स्टॅनले या जागतिक अर्थसंस्थेने त्याकाळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल 5 इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता. का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयाती फार मोठी आहे. तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाचं चणचण भारताला नेहमी भासत असते. तो ही जी काही तूट आहे, ही जी काही करंट डेफिसिट आहे, ती भरून कशी काढायची? तर आपण परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो. आणि ही परदेशी गुंतवणूक ही जागतिक बाजारातील समजा व्याजदर हल्ले की परदेशी गुंतवणूक ही कमी जास्त होत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत येते. अशीच की परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व किती होतं? तर 304 बिलियन US डॉलर्स. आणि गोल्ड रिझर्व किती होतं?

तर $21 बिलियन. आज परिस्थिती काय, म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं, तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती, तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतोय. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं, तर आपला जीडीपीचा ग्रोथ रेट हा 7.5% या वेळेला आहे. गेल्या क्वार्टरमध्ये, गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व किती आहेत आपल्याकडे, 680 बिलियन US डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व झाले आहेत. आणि सोन्याचा रिझर्व किती झाला, गोल्ड रिझर्व, ते 6 पटीने, जवळजवळ 6 पटीने, 6.5-6 पटीने वाढले. 114 बिलियन US डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे. म्हणजे आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं, तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण

0: तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व किती आहेत आपल्याकडे? 680 बिलियन US डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व झाले आहेत. आणि सोन्याचा रिझर्व किती झाला, गोल्ड रिझर्व, ते 6 पटीने, जवळजवळ 6 पटीने, 6.5-6 पटीने वाढले. 114 बिलियन US डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे आहे. म्हणजे आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं, तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशने हो रोखीने होत असे, तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होतं. सगळ्या जगात सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात, जनधन. आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याच्यात त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन अकाउंट खोलले गेले. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील पायाभूत व्यवस्थांमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं, याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालींमध्ये मोठे बदल केले गेले. GST, इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे, ह्याच्यासाठी पण कारण आपल्या निर्यात कधी वाढेल, आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे फरक आहे तो कमी कसा करता येईल, तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व्हिस क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे. याच्यासाठी आज चांगली चांगली धोरणं सरकारने आखली आहेत. त्याच्यामध्ये PLI स्कीम आहे किंवा डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट, म्हणजे काय तर सुट्या माल आणून तो इथे त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशिएंटवर होत होता तो आता होईन असा झालाय. त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था या सशक्त झाली आहे असं म्हणता येईल.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर, त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे.
0: भारताच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय, तर देशातील लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय. म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल, इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे. आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण, तर इथला लघुउद्योजक. कुठलाही उद्योग चालवण्यासाठी ईज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केले आहेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत, त्या अडचणीचं निराकरण, म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून त्या उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या जात. हा जो काही सरकारी धोरण आहे, आज भारत सरकारचे जे धोरण आहे, त्यामुळे निश्चितच ईज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची. म्हणजे त्याला आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याची सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारण विरहित कर्ज मिळणं कठीण असायचं. म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योगांना कर्ज उद्योग चालवायचा म्हणजे पैसा लागणार, तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे. पण सरकारने CGTMSE द्वारा तारण विरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती ती आता 5 कोटीपर्यंत. म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला खासगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याजदराने पैसा न घेता आज बँकांकडे जाऊन कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतो मला, कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जो कणाच मोडला होता, कारण उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प, अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही ह्याच्यावर परिस्थिती आली होती. पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं. सर्व उद्योगांना जे ज्यांचं बँकांकडे कर्ज होतं, कर्ज घेतलं होतं, त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20-30% रक्कम जास्त उचलण्यास

0: परवानगी दिली आणि बँकांनी त्याचं फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज देताना म्हणजे कर्जात तर वाढ झाली, कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला, पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला. म्हणजे आधीच समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे, पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही, व्याज एकूण व्याज कमीच राहिलं. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या काळाच्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे एमएसएमई विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालत आहेत.
1: श्रोते हो, आयात निर्यात धोरण देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास दळणवळण सुधारणेमुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत, त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती, शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत, देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं.
0: पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची नियाण अत्यंत खर्चिक असे, त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही. यामुळे काय होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होत असे, त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची, मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याचा तो परिणाम होत असे. पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचा माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे डीएफसी म्हणजे रेल्वेने तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट तयार केले. पश्चिम भागात वेस्टर्न डीएफसीमध्ये जवळजवळ 1500 किलोमीटरचा एक मार्ग आणि ईस्टर्न डीएफसीमध्ये जवळजवळ 1350 किलोमीटरचा एक मार्ग, असा म्हणजे उद्योगांचा माल किंवा शेतकऱ्यांचा मालही हा कुठेही आज जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे त्याच्यामुळे भारतातील एमएसएमईच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळालेली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात, जे भारताचं आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, 5 ट्रिलियन US डॉलरचा पल्ला गाठायचा, ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या ह्या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ही सशक्त होईल, होत झालेली आहे आणि ती तशीच मार्गक्रमण पुढे करत राहील.
1: श्रोते हो, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्वपूर्ण चाके आहेत. त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो. केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे. हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनानी ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना श्रीकृष्ण म्हसकर यांची.

0: मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी याद आती रही.
3: FM बँड 101.1 MHz वर आणि इंटरनेटद्वारे न्यूज ऑन AIR या ऍप्लिकेशन वर हे आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 झाले आहेत.

प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसान वाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।

0: मंडळी नमस्कार. मंडळी, आज मंगळवार, भारतीय सौर, 12 ज्येष्ठ शके 1948, अर्थात दिनांक 2 जून 2026. किसान वाणी हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना आनंद गोडबोलेचा प्रेमपूर्वक नमस्कार.
1: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
2: पुतला बोल रहे?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहाँ,
2: पर हम तो सभी डाले हैं.
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं और जखम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है?
1: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज तक जैविक खेती शुरू करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: मंडळी, आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत उन्हाळ्यामध्ये जनावरांची घ्यावयाची काळजी. याविषयी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गणेश गोविंदराव कराड यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत. चला तर ऐकूया ही मुलाखत. किसानवाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना आनंद गोडबोलेचा नमस्कार. मंडळी, आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याकडे पशुधन विकास अधिकारी आलेले आहेत. त्यांचा परिचय पाहत असताना त्यांचं 10वीचं शिक्षण बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याअंतर्गत सिरसाळा या गावामध्ये झालेलं आहे, तर 12वीचं शिक्षण अंबाजोगाई तालुक्यातील योगेश्वरी महाविद्यालयामध्ये झालेलं आहे आणि त्यांनी पदवीचं शिक्षण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत घेतलेलं आहे.

0: पदव्युत्तर शिक्षण जे काय आहे ते पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी या ठिकाणी घेतलेलं आहे. असे अतिशय पशुच्या संदर्भानं चिकित्सक अभ्यासक आहेत आणि या व्यतिरिक्त विविध अशा नामांकित वृत्तपत्रामध्ये त्यांनी पशुधनाविषयी अनेक लेख लिहिलेले आहेत, ते लेख प्रदर्शित झालेले आहेत. अशा पशुधन विकास अधिकाऱ्यांची आज आपण हितगुज करणार आहोत, चर्चा करणार आहोत. सध्याला ते नांदेड जिल्ह्यांतर्गत उमरी तालुक्यामध्ये सिंधी येथे पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्य करत असतात. त्यांचं नाव डॉक्टर गणेश गोविंदराव कराड. तर आपल्या असंख्य अशा श्रोत्यांच्या वतीनं मी त्यांचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार गणेशजी.
1: नमस्कार सर.
0: सर, सर्वप्रथम आपण जे काही शिक्षण घेतलात आणि शिक्षण घेतल्यानंतर आपला जो काही लळा आहे तो या पशुविषयी कसा काय निर्माण झाला आणि आपण या क्षेत्राकडे कसं काय वळलात?
1: सर, तसं पाहायला गेलं तर माझा जन्म एका शेतकऱ्याच्या पोटी झालेला आहे, म्हणून मी एक शेतकरी पुत्र आहे आणि मला शेती आणि जनावरांची आवड लहानपणापासूनच होती. जेव्हा मी 2016 साली सीईटी एक्झाम दिली तेव्हा मी या कोर्ससाठी पात्र झालो आणि मला या कोर्समध्ये ऍडमिशन मिळालं. तेव्हापासून माझा व्हेटरनरी या विश्वाचा प्रवास सुरू झाला आणि तो आज तागायत सुरू आहे सर.
0: सर, आपण सध्याला पशुधनाकडे पाहत असताना उन्हाळ्याचे दिवस आहेत तर प्रत्येक ऋतूमध्ये पशुधनाची वेगवेगळी प्रकारे काळजी घ्यावी लागते. जसं की पावसाळा असेल तर पावसाळ्यामध्ये होणारे जे काही आजार असतील त्या आजाराच्या संदर्भाने त्यांचा उपचार करणं किंवा त्यांची प्राथमिक काळजी घेणं हे शेतकऱ्यांचं काम असतं. या व्यतिरिक्त हिवाळ्यामध्ये देखील थंडीपासून बचाव करण्यासाठी पशुधनाची काळजी घ्यावी लागते. तसंच सध्याला जे काही उन्हाळा आहे आणि सध्याला भरपूर असं ऊन तापत आहे तर या उन्हाळ्यामध्ये आपण जनावरांची काळजी कशा प्रकारे घ्यावी तुम्हाला काय वाटतं?
1: अगदी बरोबर आहे सर तुमचं. प्रत्येक ऋतूमध्ये आपण स्वतःची जशी काळजी घेतो तशी आपल्याला जनावरांची पण काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. जर सर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये विशेषतः आपल्या जे 4 जिल्हे आहेत मराठवाड्यातले त्यामध्ये टेम्परेचर 35-37 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जातोय सर, जे की नॉर्मल जनावरांच्या टेम्परेचरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे जनावर स्वतः त्याला कोपअप नाही करू शकत त्या टेम्परेचरला, जेणेकरून जनावर आजारी पडतात, त्यांना उष्माघात होतो, मग त्यांची प्रजनन क्षमता कमी होते, दूध उत्पादन क्षमता कमी होते, त्यांचे बाकी बैल असतील तर त्यांची कार्यक्षमता कमी होते. हे होऊ नये आणि शेतकऱ्याचे त्यामध्ये आर्थिक नुकसान होऊ नये हे टाळण्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्यांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेणं जरुरी आहे सर.
0: हो ना, हो ना. तर सर, आता उन्हाळ्यात काळजी घेत असताना उष्माघाताचा जो काही विषय आता निघाला तर नेमकं उष्माघात म्हणजे काय आणि त्यांची कारणे काय असतात?
1: सर, उष्माघात म्हणजे काही विशिष्ट कारणामुळे जेव्हा जनावरांचं टेम्परेचर ते त्यांच्या रेग्युलर टेम्परेचरपेक्षा जास्त होतं, म्हणजे 105, 106, 110 डिग्री फॅरनहाईट पर्यंत जातं आणि ते जे रेग्युलर रुटीन काम करायचं असतं त्यांना ते कार्य करण्यासाठी अक्षम होतात, सक्षम राहत नाहीत, तेव्हा जनावर जे वेगवेगळे बेचैन होतात, जे एकाच जागेवर खाली बसणं उठणं असं, धाप टाकणं असं, लाय येणं असेल, याला आपण उष्माघात असं म्हणतो. आता वातावरणात बदल झाला, प्रत्येक जनावरांमध्ये एक कॅपेबिलिटी असते, एक मेटाबॉलिक रेट असतो त्या जनावरांचा, म्हणजे जनावरांच्या शरीरामध्ये उष्णता तयार होते, ती उष्णता खूप जास्त तयार झाल्यामुळे असो किंवा तयार झालेली उष्णता बाहेर उत्सर्जित न केल्यामुळे असो किंवा मग वातावरणात जे बदल झालेला आहे, तापमान वाढलेलं आहे, ते तापमान जे ऍब्सॉर्ब करतात जनावर त्यामुळे असो, या तिन्ही कारणामुळे त्यांचं टेम्परेचर वाढलेलं असू शकतं. ही उष्माघाताची 2-3 कारणामुळे असू शकतात सर. आणि जर कंडिशननुसार पाहायला गेलं तर उष्माघाताचं मेन कारण आहे सर टेम्परेचर आणि ह्युमिडिटीचा रेशियो, म्हणजे तापमान आणि आर्द्रतेचा रेशियो. आता उन्हाळ्यामध्ये तापमान खूप वाढल्यामुळे हा रेशियो वाढतो, त्यामुळे जनावर या टेम्परेचरला कोपअप नाही करू शकत, त्यामुळे ते उष्माघाताला बळी पडून नंतर त्यांची दूध देण्याची क्षमता असो, प्रजनन क्षमता असो किंवा कार्यक्षमता असो यावर परिणाम होतो.
0: असं का सर? कारण उष्माघाताविषयी सांगितलेलंच आहेत, परंतु हे कारण सांगत असताना वेगवेगळे लक्षणं देखील असू शकतात, तर उष्माघाताची जी काही लक्षणे आहेत ती लक्षणं कोणकोणत्या प्रकारची आहेत?
1: सर, उष्माघाताविषयी बोलायचं झालं तर पहिलं लक्षण म्हणजे त्यांचं टेम्परेचर आहे, तापमान जे 103-110 फॅरनहाईट पर्यंत वाढू शकते. आणि जर शेतकरी दिसतील लवकर अशी जर लक्षणं म्हणताल तुम्ही तर ती हापापणं म्हणतात, धाप टाकणं म्हणतात, किंवा मग तोंडातून लाळ गायणं असं होऊ शकतं, किंवा जीभ बाहेर काढून तोंडावाटे श्वास घेणं असे असू शकतात. ही वेगवेगळी लक्षणं जनावर दाखवू शकते. आणि जर विषय क्लिनिकली पाहायचं गेलं, म्हणजे पशुवैज्ञानिक दृष्टीने जर पाहायचं गेलं तर त्यांचा रिस्पायरेटरी रेट वाढतो, हृदयाचे ठोके वाढलेले असतात, अशा प्रकारे आपण ते लक्षणं दिसू शकतं सर.
0: असे जर लक्षणं दिसले तर नेमकं काय उपचार करायला पाहिजे आपण?
1: सर, यामध्ये उपचारामध्ये यामध्ये आपण दोन भाग घेऊ शकतो, एक जो पशुवैद्यक उपचार करू शकतो तो, आणि एक शेतकरी जो त्याच्या गोठ्यावर किंवा त्याच्या दारामध्ये उपचार करू शकतात तो. तर आपण आज इथं डिस्कस करूया की फक्त

0: शेतकरी त्यांच्या दारामध्ये काय उपचार करू शकतात बाबा त्यावर? जर शेतकऱ्यांना तापमान वाढल्यानंतर जनावर एकाच जागी बसऊट करत दिसत असेल किंवा पाय झाडत असेल किंवा थेंब थेंब लगवी करत असेल किंवा त्याचं जे शेण घट्ट येत असेल, हे प्रायमरी काय कारण आहेत ज्यामुळे उष्माघात त्याची सुरुवात झालेली दिसू शकते जनावरांमध्ये? जर शेतकऱ्याला असं काही पाहण्यात आलं तर त्यानं जनावराला पहिल्यांदा आपल्या जे गोठा आहे त्यामध्ये थंड पाण्याची आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. जर शक्य असेल शेतकऱ्यांना तर फॅन लावू शकता, फॉगर लावू शकता किंवा कूलरची व्यवस्था पण करू शकता. नाही तर आपण ज्या जनावरांना पाणी देतोय त्यामध्ये बर्फाचे खडे टाकून किंवा हे टाकून गुळाचं पाणी टाकून आपण उष्माघातापासून त्यांचा उपचार करू शकतो.
1: म्हणजे पाणी थंड करू,
0: पाणी एकत्रित पाणी थंड करू शकतो. किंवा जर जनावरांना जास्त घाम येत असेल तर त्यामधून पण पाण्याचा विसर्ग झालेला असू शकतो जनावरांच्या बॉडीतून. ते कोपअप करण्यासाठी आपण घरचं खाण्याचं मीठ जरी पाण्यामध्ये टाकलं तरी जनावर जास्त क्षमतेनं पाणी पितो.
1: हो ना, जसं की माणसं जे असतात उष्माघातापासून जसं लिंबू पाणी वगैरे पितात तसं जनावरांसाठी काय काय करायला पाहिजे?
0: तसं सर आपण जसं ORS घेतो तसंच जनावरांसाठी एक वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट बाजारामध्ये अवेलेबल आहेत, ते आपण त्यांना देऊ शकतो. नाही तर फक्त घराचं मिठाचं पाणी जरी आपण त्यांना पिऊ घातलं, पाण्यामध्ये जर थोडंफार मीठ टाकलं तरी ते पाण्याचा इंटेक त्यांचा वाढू शकतो आणि उष्माघातापासून त्यांचा बचाव होऊ शकतो.
1: तर हे सर्व करत असताना सर जनावरांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे काही जनावरं असतात, मग जर उष्माघात हे सर्व जनावरांसाठी सारखाच असतो का वेगवेगळा असतो?
0: सर उष्माघाताचे परिणाम प्रत्येक जनावरासाठी वेगवेगळे असतात पण त्यांची सिव्हिअरिटी वेगवेगळी असू शकते. उष्माघात प्रत्येकाला होतोच असं नाही, ज्याच्या प्रत्येकाच्या आपल्या इम्युनिटीवर कॅपॅसिटीवर अवलंबून असतं सर ते. तसं पाहायला गेलं तर आपल्या देशी गोवंश आणि संकरित गोवंश आपण पाळतो जनरली शेतकरी, पण जे संकरित गोवंश आहेत त्यामध्ये आपल्याला उष्माघाताचा परिणाम जास्त पाहायला दिसतो कारण ते आपल्या क्लायमेट सोबत अक्युमुलेट झालेले नसतात, त्यांना आपल्या क्लायमेटची सवय झालेली नसते, त्यामुळे त्यांची जास्त काळजी घेणं शेतकऱ्याला जरुरी असते. दुसरा फरक जर पाहायला गेला सर तर मग आपला गोव आणि म्हैस यामध्ये फरक दिसून येतो सर, कारण म्हशीमध्ये ज्या स्वेट ग्लँड असतात घाम ग्रंथी आपण ज्यांना म्हणतो त्यांचं प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे त्या जास्त घाम एक्सक्रीट नाही करू शकत म्हणून त्यांना उष्माघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. प्लस त्यांची जी कातडी म्हणतो आपण ती काळ्या रंगाची असते सर, जे की सूर्याची किरण शोषून घेते, त्यामुळे त्यांना उष्माघात जास्त होऊ शकतो कम्पेअर टू गोवंश पेक्षा.
1: हा हा, सर जसं म्हशीचं सांगितलं आपण त्याच प्रकारचं वासरामध्ये कशा प्रकारे उन्हापासून संरक्षण करायला पाहिजे?
0: हा, जर वासराचं पाहायला गेलं सर तर वासराला आपण पाण्याची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे जसं आपण मोठ्या जनावरांसाठी करतो तसं. वासरामध्ये एक महत्वाचा पॉईंट सांगता येईल सर, तो म्हणजे त्यांची केसाची झालेली जास्त वाढ. ती जर केसाची वाढ आपण त्वरित नाही काढली तर जे ऊर्जेचं किंवा उष्णतेचं जे विसर्जन होणार आहे बाहेर ते होणार नाही आणि त्याला जास्त उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे आपण त्याला एक थंड पाण्याची उपलब्धता वेळोवेळी त्याचे केस कातरणे करू शकून त्याला उष्माघातापासून वाचवू शकतो.
1: तर सर नेमकं उष्माघाताव्यतिरिक्त जे काही पशूंचे आजार आहेत या जनावरांचे आजार आहेत ते आजार कुठले कुठले आहेत या दिवसामध्ये येणारे?
0: सर आता विशेष म्हणजे पाहायला गेलं आपण तर फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये आपल्याकडे FMD प्रमाण जास्त, म्हणजे लाय खुरकुजी रोग म्हणतो आपण, त्याचं उत्सर्जन जास्त होऊ शकतं आपल्यामध्ये. पण भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानं त्याचं लसीकरणाच्या 6 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत सर, आपण त्याविषयी लसीकरण करतो. जर कुणी लसीकरण केलेलं नसेल तर आपल्या पशूला लाय खुरकुतापासून वाचवण्यासाठी ते लसीकरण करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून तिथल्या डॉक्टरशी बोलू शकता. दुसरा एक आहे सर आजार जो म्हणजे गोचिडताप. आपल्याकडे या दिवसामध्ये गोचिडतापाचं प्रमाण खूप जास्त आहे कारण जे उष्माघात आहे त्यामुळे त्या जनावरांची इम्युनिटी सिस्टीम कमी झालेली असते, प्रतिकार शक्ती कमी झालेली असते कोणत्याही रोगासाठी. मग जी तर ती प्रतिकार शक्ती कमी झाली आणि गोचिड तर प्रत्येक जनावर असतोच,
1: हो ना,
0: त्यामुळे मग प्रतिकार शक्ती कमी झालेली असेल ते जे गोचिडताप आहे हा रोग डोकं काढतो सर्वर मग आणि मग जनावरांची ताप त्यानं पण वाढू शकते. म्हणजे उष्माघात आणि हा गोचिडताप हा पॅरल चालतो. नंतर मग डायग्नोस करणं किंवा त्याची ट्रीटमेंट करणं खूप कठीण जातं. यापेक्षा गोचिड निर्मूलनासाठी लागणारे सर्व औषधं किंवा मग त्यासाठी लागणारे लसीकरण शेतकऱ्यांना करून घ्यायला पाहिजे.
1: म्हणजे एकंदरीतच गोचिडताप असेल किंवा हे आता सांगितलेले आपण आजार असतील, या व्यतिरिक्त आणखी कुठले आजार असतात का या दिवसामध्ये जे की पशूंना?
0: सर तसं पाहायला गेलं तर प्रत्येक आजाराला असा विशिष्ट टाइम पिरियड असतो, पण या उष्माघातामुळे जर इम्युनिटी सिस्टीम कमी झाली तर त्यामुळे कोणतेही आजार पशूला होण्याचे चान्सेस जास्त असतात.
1: सर आतापर्यंत आपण अतिशय छान अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे, परंतु हे सर्व सांगत असताना उष्माघातापासून जनावरांचे संरक्षण आपण कशा प्रकारे करायला पाहिजे?
0: सर जनावरांचे संरक्षण करण्यासाठी आपण या गोष्टीला दोन भागात विभाग करू शकतो.

0: एक जे गोठ्यात बनलेले असतात ते, आणि दुसरं म्हणजे जे बाहेर फिरून चारा खातात ते. आता गोठ्यामध्ये जे जनावर बांधलेले आहेत ते गोठ्याचं स्ट्रक्चरच अशा रीतीने पाहिजे की त्या गोठ्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, सूर्यप्रकाश डायरेक्ट त्या गोठ्यामध्ये सकाळी सकाळी येऊ नये अशा प्रकारे, किंवा मग जे आपण पत्र्याचं शेड असतील किंवा पत्र्याचे गोठे असतील त्या पत्र्याच्या गोठ्यावर कडबा टाकू शकतो, किंवा जी खल्ली म्हणतो आपण ती खल्ली टाकून शकतो, किंवा काळा रंग देऊ शकतो जेणेकरून सूर्यकिरण विसर्जित होऊन जातील, ते अट्रॅक्ट करणार नाही काळा रंग. आणि जर शक्य असेल शेतकऱ्याला तर पंखा किंवा कूलरची सुविधा, फॉगरची सुविधा लावू शकतो त्यामध्ये. आणि जर दुपारच्या वेळेस उष्णतेची झळा जास्त लागत असेल तर गोणपाट ओले करून आपण त्याचा पडदा, जसा पडदा लावतो आपण घर खिडकीला वगैरे, तसा पडदा आपण गोठ्याच्या चारी बाजूने लावू शकतो सर. आणि दर 2-2 तासांनी त्याला भिजवत राहिलं तर ती थंड हवेची उष्णतेची वाट थंड हवेच्या झोकामध्ये कन्वर्ट होऊन जनावरांपर्यंत येईल सर. आणि जे बाकीचे फिरणारे जनावर आहेत त्यांची विशेष काळजी म्हणजे सर, त्यांना एक तर पाण्याची उपलब्धता करून द्यायला पाहिजे, जे तिकडे चरायला जाणार आहे तिकडे पाणी उपलब्ध असेल तरी ते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे का नाही, स्वच्छ आहे का नाही ते पाहावं लागेल. आणि जनावर चारायला सोडण्याची वेळ बदलायला पाहिजे सर या 3-4 महिन्यासाठी. एक तर सकाळी सकाळी किंवा मग संध्याकाळी संध्याकाळी जनावरं चारायला सोडायला पाहिजेत भर उन्हामध्ये न सोडता. मग जर उन्हामध्ये जनावरे चारून आली घरी तर त्याच्यावर त्वरित पाण्याचा शिडकाव करायचा नाही, त्यामुळे पण हे स्ट्रोक मध्ये जाऊ शकतात सर ते. आणखीन सांगायचं झालं सर तर जे गोठ्यामध्ये पण जनावर आहेत त्यांचा जर तुम्ही काय म्हणतात मुक्त गोठा पद्धतीनं जर वापर केला त्यांच्यासाठी मुक्त गोठ्याचा तर आणखीन सोयीचं होईल सर ते. कारण मुक्त गोठ्यामध्ये जनावरांना जेव्हा 24/7 पाण्याची उपलब्धता असते, जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते जाऊन पाणी पिऊ शकतात, उष्माघातापासून वाचू शकतात.
1: हो ना सर, पण ह्या सर्व गोष्टी सांगत असताना आपण उन्हाळ्यामध्ये जे काही पशु आहेत तर या पशूंना चाऱ्याची आणि पाण्याची कशी निगा राखायला पाहिजे, नेमकं काय करायला पाहिजे शेतकरी बांधवांनी?
0: सर आता एका जनावराला जवळपास कमीत कमी त्याच्या मेंटेनन्ससाठी 35 ते 40 लिटर पाणी दिवसाचं लागतं सर. पण आपण जे 2-3 वेळेस फक्त त्याला पाणी पाजत असू तर त्याच्या पाण्याची भूक जी म्हणतो आपण ते कितपत साध्य होती ते भगवान भरोसे आहे सर. त्यापेक्षा जर जनावरांना मुक्त गोठा केला आणि जर साईडला जर पाण्याची व्यवस्था केली तर जनावर 24/7 पाण्यापाशी राहील सर. त्यांना जेव्हा पाणी आहे लागेल तेव्हा तो पाणी घेऊ शकतो आणि पिऊ शकतो. दुसरं पाहायला गेलं सर, उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची खूप कमतरता आहे, तेव्हा जर पावसाळ्यामध्ये मुबलक चारा तयार झालेला असेल तेव्हा जर आपण मुरघास करून ठेवला आणि तो मुरघास या काळामध्ये जर वापरला तर त्याची चाऱ्याची आणि सोबत मुक्त गोठ्यामुळे पाण्याची पण व्यवस्था पूर्ण होऊन जनावर कोणत्याही आजाराला किंवा उष्माघाताला बळी पडणार नाही सर.
1: सर आता बऱ्याच ठिकाणी आपल्या ग्रामीण विभागामध्ये कडबा असतो, तर या कडब्याचा चारा कशा प्रकारे आपण द्यायला पाहिजे?
0: सर कडब्याचा चारा एक तर फायबर असते त्यामुळे पूर्ण चारा पूरक चारा म्हणून तो काम करत नाही फक्त कडबा. जनावरांना हिरवा चारा आणि वाळलेला चारा याचं मिश्रण करणं जरुरी आहे सर. पण आपल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फक्त आपल्याकडे मराठवाड्यामध्ये तरी फक्त वाळलेला चारा म्हणजे कडबा अवेलेबल असतो. त्या कडब्यावर आपण युरिया ट्रीटमेंट नावाचा एक कन्सेप्ट आहे सर. जर शेतकऱ्याने तो जाणून घेतला आणि काही विशिष्ट प्रमाणामध्ये जर संध्याकाळी त्या कडब्यावर युरियाचं पाणी टाकलं तर ते उद्या सकाळी जनावरांना दिलं तर ते पचण्यासाठी खूप व्यवस्थित जातं सर. आणि जे जनावरांची जी गरज आहे त्यातून कडब्यातून जे येणार, जे हिरव्या चाऱ्यातून येणार होती आणि जे कडब्यातून येणार आहे तो मॅच होऊन जाते सर.
1: युरिया म्हणजे युरिया खत का?
0: हा युरिया खत. पण आता आजकाल मार्केटमध्ये सर नीम कोटेड युरिया, बाकीचे वेगवेगळे व्हरायटी ऑफ युरिया कोटेड करून येतात. हा युरिया आपल्याला कितपत चालतो तो सांगता येणार नाही. जर प्युअर युरिया असेल कोणाकडे तर 4% पाण्यामध्ये मिक्स करून त्या जर कडब्यावर टाकलं त्यानं तर त्याची पॅलेटेबिलिटी म्हणतो आपण त्याला, म्हणजे ते जनावर खातं पण आणि खाल्लेलं त्याला पाचन पण होतं.
1: बऱ्याच ठिकाणी असेही काही शेतकरी करतात की त्याच्यावर मिठाचं पाणी वगैरे मारतात.
0: मिठाचं पाणी
1: करायला पाहिजे,
0: करायला पाहिजे त्याने पॅलेटेबिलिटी वाढते त्याची. आणि मिठाचं पाणी आपण जर मिठाचं पाणी पिलो तर जे आपण नॉर्मल पाणी पितो त्यापेक्षा आपला पाण्याचा इंटेक जास्त असतो. हाच कन्सेप्ट जनावरांमध्ये पण लागू होतो.
1: असं का? आपण या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये जी काही जनावरांची काळजी घ्यायला पाहिजे या काळजीच्या संदर्भानं भरपूर काही सांगितलेलं आहे, परंतु हे सर्व सांगत असताना पशुधन जे काय आहे ते पशुधन सांभाळणाऱ्या शेतकरी मित्रांनी, शेतकरी बांधवांनी नेमकं काय करायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश देणार आहात सर?
0: संदेश तर त्यांना मी एवढाच देईल की तुम्ही जे आज पशुपालनापासून दूर होत आहेत त्यामागे वेगवेगळे कारणे आहेत. कदाचित उष्माघात असू शकतो किंवा उन्हाळ्यामध्ये होणारे वेगवेगळे आजार असू शकतात. तर म्हणजे त्यापासून दूर न जाता ते ट्रीट करण्यावर लक्ष द्या किंवा मॅनेजमेंटवर लक्ष द्या तुम्ही. जर आपलं मॅनेजमेंटच व्यवस्थित असेल तर जनावर आजारांना बळी पडणार नाही. आणि जर जनावर आजारांना बळी पडणार नाही तर आपण जे म्हणतो आजकाल की दूध व्यवसाय परवडत नाहीये किंवा दूध व्यवसायाला माणसं मिळत नाहीयेत, तर

0: हा प्रॉब्लेम तुम्हाला कधीच फेस करावा लागणार नाही. दुसरं एक सांगू शकेल मी की सर, मुक्त संचार गोठा म्हणून एक नवीन पद्धती आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला जनावर ठेवावं लागतील, जेणेकरून म्हणजे एक विशिष्ट प्रकारे कुंपण करून त्यामध्ये जनावरं ठेवतात. प्रत्येक जनावराला एक एरिया असतो की त्याला एक मिनिमम एरिया एवढा लागतो चालण्यासाठी फिरण्यासाठी म्हणा, तेवढा जर केला तुम्ही तर तुम्हाला त्यामध्ये मुक्त संचार गोठ्यामध्ये ना शेण काढण्याची गरज आहे, ना तुम्हाला मजूर लागतील खूप, किंवा जे जनावर आहेत त्यांना मुबलक पाणी भेटेल, मुबलक चारा भेटेल, मुबलक एक्सरसाइज होईल त्यांना, त्यामुळे पण प्रोडक्शन वाढू शकते. तर तुम्ही मुक्त गोठा संचार केलात तर फायदेशीर ठरू शकतं सर.
1: हो ना.
0: आणि जे ह्याच्यावर परिणाम होत आहेत, आता उष्माघातामुळे असेल किंवा वेगवेगळ्या रोगामुळे असेल, ते प्रोडक्शनवर परिणाम होत आहेत. इनफर्टिलिटीच्या केसेस म्हणजे ज्या येत आहेत त्या आपल्याला कमी पाहायला भेटतात.
1: तर आता आपण सांगत असताना या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये जी काही जनावरांची काळजी घ्यायला पाहिजे या काळजीच्या संदर्भानेही सांगितलेलं आहे, तसेच उष्माघाताच्या संदर्भाने आपण इत्यंभूत अशी माहिती दिलेली आहे. एवढेच नाही तर उष्माघाताची कारणे, उष्माघाताचे उपाय आणि उष्माघाताची लक्षणं किंवा प्रथम उपचार या संदर्भाने आपण आपल्या असंख्य अशा श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना इत्यंभूत अशी माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त आता शेवटी कार्यक्रमामध्ये जाता जाता आपण खूप छान असा संदेश शेतकरी बंधू भगिनींना दिलेला आहे आणि या सर्व गोष्टींचा नक्कीच आपले शेतकरी बांधव आपल्या पशुधनासाठी उपयोग करतील आणि त्या उपयोगाच्या माध्यमातून आपली या मुलाखतीचा या सर्वांसाठी फायदा होणारच आहे. आपण आपल्या वेळेतील वेळ काढून आमच्या असंख्य अशा रेडिओच्या श्रोत्यांसाठी, शेतकरी बंधू भगिनींसाठी वेळ दिलात आणि या ठिकाणी आलात, त्याबद्दल त्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: थँक्यू सर.
1: आताच आपण उन्हाळ्यामध्ये जनावरांची घ्यावयाची काळजी याविषयी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गणेश गोविंदराव कराड यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. मंडळी कार्यक्रमात ऐकवित आहोत कीड नियंत्रणात कडुनिंबाचे महत्व याविषयीची संकलित माहिती. वाचक स्वर आहे नम्रता वावळे यांचा. चला तर ऐकूया ही छानशी माहिती.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, कीड नियंत्रणात कडुनिंबाचे महत्व. अलीकडील काळात कीड नियंत्रणात जैविक सेंद्रिय पर्यायांना महत्व आले आहे. बाजारपेठेतही अशी कीडनाशके उपलब्ध आहेत, मात्र शेतकऱ्यांना घरच्या घरी देखील वनस्पतीजन्य कीडनाशके तयार करता येतात. कडुनिंब हा आशिया खंडात आढळणारा वृक्ष आहे, त्यामुळे येथील हवामान कडुनिंबाच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. हे झाड दुष्काळात देखील तग धरू शकते. अमेरिकन बोंड अळी, चौकोनी टपक्याचा पतंग, लष्करी अळी, हिरवे तुडतुडे, पाणी खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, गवती टोळ, फळमाशी आदींच्या नियंत्रणासाठी कडुनिंबू उपयुक्त आहेच. त्याबरोबरच मावा, कोळी, लाल कोळी, तपकिरी, तुडतुडे यासारख्या रसशोषक किडी, तांदळातील सोंडे, धान्य पोखरणारी अळी आदी साठवणीतील किडी, सूत्रकृमी, गोगलगाई, कवचधारी प्राणी, काही रोगकारक बुरशी यांच्यावर नियंत्रण आणणारे देखील शक्य होते. शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेऊयात कडुनिंब वापरण्याच्या पद्धती. कडुनिंब कीटकनाशक म्हणून वापरावयाच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये पाण्यातील अर्क, निंबोळी तेल, बियांची भुकटी, पेंड आदी स्वरूपाचा समावेश होतो. कडुनिंबाची झाडे 2 ते 3 वर्ष वयाची झाली की त्यांना प्रथम फुलोरा येतो. 3 ते 4 वर्ष वयाच्या झाडांना फळधारणा होते, अर्थात सामान्यपणे फळधारणा वर्षातून एकदाच होते, परंतु काही दमट प्रदेशात वर्षातून 2 वेळाही होऊ शकते. झाड हलवले की त्याची फळे म्हणजेच निंबोळ्या जमिनीवर गळून पडतात. ती पिवळ्या रंगाची असून त्यांचा आकार लांबोळा आणि लांबी 2 सेंटीमीटरच्या आसपास असते. मऊ फळांमध्ये करड्या रंगांचे सुमारे 1.5 सेंटीमीटर लांबीचे बी असते. बीमध्ये एकतर काही वेळा 2 दळे असतात. बियांतील दळे तपकिरी असतात. शेतकरी बंधू भगिनींनो, आता जाणून घेऊयात निंबोळी अशी साठवावी याविषयी. फळे गोळा केल्यानंतर त्यातील गर शक्य तितक्या लवकर काढून टाकावा. काही दिवसात पक्षी आणि वटवाघळे फळातील गोड गर खातात, त्यावेळी जमिनीवर स्वच्छ बिया पडलेल्या आढळतात. ती बी वळवण्यासाठी ते उन्हात कोरड्या जमिनीवर काही दिवस पसरून ठेवावे. बियांचा थर शक्य तितका पातळ ठेवावा. धान्याप्रमाणेच कडुनिंबाचे बी वळवा.

0: त्यासाठीची प्रक्रिया काळजीपूर्वक करावी, कारण नीटपणे न वाळवलेल्या बियांना लवकर बुरशीचा प्रादुर्भाव होतो. वाळलेले बी देखील अयोग्य रित्या साठवल्यास त्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बी शक्यतो हवा लागणाऱ्या ज्यूटच्या पोत्यात किंवा टोपल्यात भरून ठेवावे. हवा बंद प्लास्टिकच्या पिशव्या किंवा भांडी हे बी साठवण्याकरिता अयोग्य ठरतात. शेतकरी बंधू भगिनींनो, आता जाणून घेऊयात निंबोळी अर्क निर्मिती याविषयी. अनेक शेतकरी कीड नियंत्रणाचा जैविक पर्याय म्हणून निंबोळी अर्काचा वापर करतात. घरगुती पद्धतीने निंबोळी अर्काची निर्मिती करता येते. त्यासाठी निंबोळ्या गोळा करून त्यांचे बाहेरील आवरण काढून टाकावे. या निंबोळ्या चांगल्या वाळवून घ्याव्यात. 5% निंबोळी अर्क तयार करण्यासाठी 5 किलो निंबोळ्या मोजून घ्याव्यात. फवारणी करण्याच्या आदल्या दिवशी प्रति 10 लिटर पाण्यात 5 किलो भुकटी 24 तास भिजत ठेवावी. दुसऱ्या दिवशी भिजत ठेवलेले 10 लिटर पाणी स्वच्छ कापडाने वस्त्रगाळ करून घ्यावे. त्यामध्ये उर्वरित 90 लिटर पाणी मिसळावे. म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी 5% निंबोळी अर्क तयार होईल. तयार झालेल्या अर्कामध्ये 100 ग्रॅम डिटर्जंट सूर्याची द्रवण मिसळावे. अशा प्रकारे मिसळलेल्या अर्कापासून एकूण 100 लिटर द्रावण तयार करून किडीच्या नियंत्रणासाठी ते फवारावे. निंबोळी पावडर किंवा पेंडीचा जमिनीमध्ये 200 किलो प्रति एकर या प्रमाणात वापर केल्यास पिकांच्या मुळावरील गाठी तयार करणाऱ्या सूत्रकृमीवर प्रतिबंध राहतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेऊयात पाने आणि पेंडीचा अर्क याविषयी. 7 किलो पाणी स्वच्छ धुवून वाटून त्यांचा लगदा करावा. तो 5 लिटर पाण्यात मिसळून रात्रभर तशा तसाच भिजत ठेवावा. सकाळी हे मिश्रण दाबून गाळून पाण्याचा रस काढावा. कापडाने हे मिश्रण गाळून घ्यावे. 100 लिटर पाण्यातून हे द्रावण फवारावे. पेंडीचा अर्क वापरावयाचा झाल्यास 10 किलो कडुनिंब पेंड बारीक करून वाटावी आणि पावडर करावी. ती पावडर गुंडाळून त्याची पुरचुंडी रात्रभर 100 लिटर पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी गाळून हे द्रावण फवारावे. 1 रि 20 किलो या प्रमाणात पेंडीचा वापर करावा लागतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेऊयात निंबोळी तेल याविषयी. कडुनिंबाच्या बियांच्या गरामध्ये 40-50% तेल असते. निंबोळीचे वाळलेले बी घेऊन त्यावरील प्रथम साल काढावी. आतील बी उखळीत घालून त्याचा लगदा तयार करावा. त्यावेळी त्यात थोडे पाणी मिसळावे. हा घट्ट गोळा एका परातीत थिंबवावा. त्यामुळे पृष्ठभागावर तेल दिसू लागेल. हा लगदा हाताने दाबून घ्यावा. 1 किलो बियांपासून 40-50 मिली तेल मिळते. तेल काढून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला गोळा उकळत्या पाण्यात टाकल्यास तेल पाण्यावर तरंगते. हे तेल चमच्याने काढावे. अर्थात ही कृती करताना दक्षता बाळगावी. तज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा प्रकारचे तेल कडधान्यांना चोळल्यास धान्याचे किडींपासून बराच काळापर्यंत संरक्षण होते. पांढऱ्या माशांच्या नियंत्रणासाठी देखील त्याची फवारणी करता येते. निंबोळी तेलाच्या बीज प्रक्रियेमुळे मर रोगांपासून रोपाचे यशस्वी संरक्षण होते. त्यासाठी 1 रि 200 किलो कडुनिंबाची पेंड शेणखतात मिसळून वापरणे फायदेशीर ठरते. बियांची भुकटी धान्यात 2-4% या प्रमाणात मिसळावी. यामुळे धान्य पोखरणारे सोंडे भुंगेरे याचे नियंत्रण होते.
1: आताच आपण कीड नियंत्रणात कडुनिंबाचे महत्व याविषयीची संकलित माहिती ऐकली. वाचक स्वर होता नम्रता वावळे यांचा. शेतकरी बंधूंनो, याबरोबरच किसान वाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं आनंद गोडबोले यांचं. निर्मिती सहाय्य राहुल आत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार. आपण ऐकत होतात शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

किसान वाणी हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता रात्रीचे 8 वाजत आहेत. सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई आणि त्यानंतर मुंबई विविध भारती सेवेचे कार्यक्रम. हे कार्यक्रम रात्री 11 वाजून 45 मिनिटांपर्यंत आपण ऐकू शकाल.

आशा भोसले यांनी गायलेले या गाण्याबरोबर श्रोते हो आजचं माझा वार माझा शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन। गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी। आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज। राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते। लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला। मात्र त्यानंतर त्या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5,00,000 महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं, तसंच 10,00,000 महिलांचं उत्पन्न 2,50,000 जास्त असल्याचं समोर आलं। त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या, तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं, त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले। अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं।
1: 60,00,000, 80,00,000 जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात। ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही।
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करण्याची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती, मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे। 80,00,000 लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले, याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला। या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे, तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे। कांद्याला 3,000 रुपये

प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीने आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये बारडोली इथं महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातातल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. वातावरणात एल निनो हा घटक आकाराला येत असून यंदा जागतिक हवामानावर त्याचा अत्यंत तीव्र प्रभाव पडेल असा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिला आहे. तसंच यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनो ची स्थिती निर्माण होण्याची 80% शक्यता असून ती नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान बदलामुळे या स्थितीचा प्रभाव अधिक तीव्र होईल असं हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज उद्यापासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीत त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यात प्रामुख्यानं ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध निर्माण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधल्या परस्पर सहकार्यांच्या संधीच्या शक्यतांवर चर्चा होईल. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटिक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षद कुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांक प्रणाली टप्प्याटप्प्याने रद्द करून त्या जागी एक सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चलनवाढ आणि किंमत निर्धारण विषयक माहिती प्रणालीचं आधुनिकीकरण करून त्याला जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांकात आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 पर्यंत सुधारणा करायला मंजुरी दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे.
केंद्रीय

उच्च शिक्षण विभागानं प्रधानमंत्री संशोधन अध्यासन योजना 2026 साठी अर्ज मागवले आहेत. जागतिक भारतीय प्रतिभेला भारताच्या प्रगत संगणन सेमीकंडक्टर आणि सायबर सुरक्षा यासारख्या 13 क्षेत्रांमध्ये संशोधन विकास नवोपक्रम आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी जोडणं या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्व पात्रतेचे निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पीएमआरसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या चारही विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.